पंच परवान पंच प्रधान पंचे पाव हे दरगह मान पंच परवान पंच प्रधान पंचे पाव हे दरगह मान पंचे सोह है दर राजान पंचां का गुर एक।